एक पढ़ है बहु सिमरत सासुत जी, कर क्रिया खट कर्म करमता, से भगत भले जन नानक जी, जो पावै मेरे हर भगवंता। तू आद पुरख अपरंपर करता जी, तुद जेवड अवर ना कोई, तू जुग जुग एको सदा सदा, तू एको जी, तू निहचल करता सोई, तुद आपे पावै सोई वरतै जी, तू आपे करहै सो होई, तुद आपे

साचे साहेबा क्या नाहीं घर तेरा, घर ता तेरा सब किश है, जिस देह सो पावे। सदा सिफत सलाह तेरी नाम मन वसावे, नाम जिनकै मन वसया वाजे शब्द कन्हेरे। कह नानक सच्चे साहिब क्या नाही घर तेरा,

नमस्तंग लिखे नमस्तंग अकाये नमस्तंग अजाये नमस्तंग गंजे नमस्तंग अपंजे नमस्तंग नामे नमस्तंग ठामे नमस्तंग अकर्मं नमस्तंग अकर्मं नमस्तंग अनामं नमस्तंग अतामं नमस्तंग जीते नमस्तंग अपिते नमस्तंग बाहे नमस्तंग टाहे नमस्तंग अनिले नमस्तंग अनादे नमस्तंग छेदे नमस्तंग अगादे नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग उदारे नमस्तंग पारे नमस्तंग सुविकय नमस्तंग निकय नमस्तंग अभूते नमस्तंग अजूपे नमस्तंग निर्कर्मे नमस्तंग निरपरमे नमस्तंग निर्देशे नमस्तंग निरपेशे नमस्तंग निर्नामे नमस्तंग निरकामे नमस्तंग निर्धाते नमस्तंग निर्गाते नमस्तंग निर्दूते नमस्तंग अभूते नमस्तंग लोके नमस्तंग शोके नमस्तंग निर्तापे नमस्तंग तापे नमस्तंग त्रिमाने नमस्तंग निदाने नमस्तंग गाहे नमस्तंग बाहे नमस्तंग त्रिभर्गे नमस्तंग असर्गे नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सजोगे नमस्तंग अरंगे नमस्तंग अपंगे नमस्तंग अगम्ये नमस्तस्तरम्ये नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंग जाते नमस्तंग पाते नमस्तंग अमजवे नमस्तस्तजब्बे अदेशंग देशे नमस्तंग पेशे नमस्तंग निर्तामे नमस्तंग निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वकूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तदेवै नमस्तंग पिवै नमस्तंग अजन्मे नमस्तंग सुबन्मे

नमस्तुं अवर्णे नमस्तुं अमरणे नमस्तुं जरारं नमस्तुं कृतारं नमो सर्वतन्त्रे नमो सत्वंदे नमस्तुं निर्साक्ये नमस्तुं निर्वाक्ये नमस्तुं रहिमे नमस्तुं करिमे नमस्तुं अनन्ते नमस्तुं महन्ते नमस्तस्तरागे नमस्तुं सुहागे नमो सर्वशोकं नमो सर्वपोकं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले चाचरी छंद प्रसाद